0: सुंदावसुदेवा काही जाळे मातांता चिंता पडो धर्म जुंबे बहारा काची जाची एक एक नाशियो
1: साजन वेद समस्ता दाजो भाई मानो नाम जगायो स्वर्ण वज कविता।

Ola din chupa ola yoga ra de me hundai na hai na trata बासा सते दराए ती बर नजे हुदा भए अंतर राजा खुशी हुदै तरे आ